तू ही सार दे माँ, तू ही माँ उमा हो, तुम्ही माँ हे माँ, पूजा न जानू अर्चन न जानू, पूजा न जानू।